उदानायामे वर्चोदा वर्चासे पवस्ववाचे मे वर्चोदा वर्चासे पवस्वा क्रतु दक्षाभ्याम् मे वर्चोदा वर्चासे पवस्व श्रोत्राय मे वर्चोदा वर्चासे पवस्वा चक्षुर्भ्याम् मे वर्चोदसौ वर्चासे पवेथाम् आत्मने मे वर्चोदा वर्चा

ಋಷಭಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವಿನಾಶ್ವ
महो ये धनज्ञ समिथेषु जभ्रिरे वाजे वाजे वत वाजिनो नो धनेषु विप्रा अमृता ऋतज्ञाः अस्य मध्वः पिबत मादयध्वं तृप्ताया आतपथिभिर्देवयानैः आमा वाजस्य प्रसवो जागम्यादे मेद्या वा पृथिवी विश्वरूपे आमा आगन्तं पितरा मातरा युवमा मा सोमो अमृतत्वाय गम्यात् वाजिनो वाजजितो वाजज्ञ ससृवाज्ञ सः बृहस्पते

ब्रह्मगाय नमस्तुभ्यं ब्रह्मणे ब्रह्मजाय च तपसे ते नमस्त्वीश तपसा फलदायिने स्तुत्याय स्तुतये नित्यं स्तुतिसंप्रीतचेतसे श्रुत्याचार प्रसन्नाय श्रुत्याचार प्रियाय च चतुर्विधस्व

भये दैत्यद्रुमकुठाराय नमस्ते शूलपाणये महादनुजनाशाय नमस्ते परमेश्वर अम्बिकापतये तुभ्यं नमः सर्व।